नमस्कार, सुप्रभात श्रोते हो। 102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 12 वैशाख शके 1948 म्हणजेच दिनांक 2 मे 2026। पहाटेचे 5:56 आणि 20 सेकंद होत आहेत। आमची आजची सभा आता सुरू होत आहे। या प्रसारणात आपलं स्वागत आहे। आपला आजचा दिवस आनंदात जावो या सदिच्छेचा सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीने।

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचे कौतुकोद्गार। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथा क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मुंबईत आयोजित शिवाजी पार्कवरील मुख्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधितही केलं। युवक महिला शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासह नागरिकांसाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना तसंच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। विधानभवनामध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानीही ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तर ठाण्यात पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला। राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। एक मे हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो। मुख्यमंत्र्यांनी मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचं स्मरण करणाऱ्या हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। महाराष्ट्र ही जगातील 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अनेकांच्या बलिदानातून घडलेलं हे राज्य देशाच्या प्रगतीचं विकास इंजिन झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली। राज्याच्या तसंच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्यामुळे संपन्न राज्याची उभारणी झाल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी कामगारांना अभिवादन केलं। राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काढले आहेत। महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे। महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणा स्रोत असल्याचं सांगून शौर्य राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा खोलवर रुजल्याचं मोदींनी यात नमूद केलं आहे। महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं.

0: भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीवर यामुळे उपाय होईल. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून दोन मोठे बोगदे आणि दोरीच्या सहाय्यानं बांधलेला पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्य आहेत. या प्रकल्पाचं नाव बदलण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं आज त्याचा एक अतिशय महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्यांदा तर आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत, पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDC मनापासून अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला.
0: यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ 7 ते 8 तासात पोहोचता यावं यासाठी सरकार एक्सेस कंट्रोल ग्रीडवर काम करत असून लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. तर हा प्रकल्प म्हणजे केवळ 2 शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गानं सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठल्या गेल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र दिन आणि पुढील सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर काल पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोंडीचा फटका बसल्यानं त्या 3 तास अडकून पडल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. पुणे नाशिक महामार्गाच्या पुण्याकडे येणाऱ्या मार्गाच्या काँक्रिटीकरण कामामुळे तिथेही 3 तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे खेडशिवापूर पथकर नाक्यापासून नव्या कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. उन्हाळी सुट्ट्या आणि सलग सुट्ट्या यामुळे सकाळपासूनच या महामार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचं दिसून आलं. राज्यात जनगणनेच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेमध्ये सहभाग घेऊन याची औपचारिक सुरुवात केली. महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेचा शुभारंभ करताना राज्यपालांनी नागरिकांना या देशव्यापी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह आपली स्वगणना नोंदणी पूर्ण केली. राज्यातल्या जनतेलाही त्यांनी स्वगणनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
1: स्वगणनेचा टप्पा 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होईल. अतिशय साध्या सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आपण यात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.
0: उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये स्वगणनेचा शुभारंभ केला. संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी काही ठिकाणी महापालिका आयुक्तांनीही स्वगणनेत सहभाग घेत नोंदणी पूर्ण केली. स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित करतील. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांची नोंदणी करतील. स्वगणना करण्यासाठी 10 मिनिटांचा कालावधी लागणार असून त्यामध्ये 33 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. या संपूर्ण कामासाठी 2.5 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी दिली आहे. सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या ग्रंथपाल जयश्री पुराणिक 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्या. आकाशवाणीच्या दुर्मिळ ध्वनिफीती आणि कार्यक्रमांचा ठेवा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करण्यात पुराणिक यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या केंद्राला देशभरातल्या आकाशवाणीच्या वर्तुळात अव्वल क्रमांक मिळवणं शक्य झालं. त्यांच्या तांत्रिक कौशल्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. भारतीय हवामान विभागानं काल मे महिन्याच्या तापमान आणि पर्जन्यमानाचा मासिक अंदाज जारी केला. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात महाराष्ट्र गुजरात पूर्व किनारपट्टीवरील राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या काळात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचं मोहपात्रा म्हणाले. देशाच्या बहुतांश भागात पर्जन्यमान सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण. आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोताओं, ये है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. प्रस्तुत है कार्यक्रम भूले बिसरे गीत का शेष भाग.
3: देखो टर्मरे नहीं कॉस्ट.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज सकाळी फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांचे अहवाल तपासल्यानंतर आयोगानं फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी आणि गृहमोजणी संबंधित कामकाजाला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सुरुवात झाली. या राज्यांसह संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये स्वगणना या 15 दिवसांच्या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. यामध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर 33 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घर यादी करणार आहेत. यावेळी स्वगणना केली असल्यास त्याचा क्रमांक देणं अपेक्षित आहे. जनगणना 2027 प्रथमच सुरू करण्यात आलेल्या स्वगणना सुविधेला जनतेकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे. जनगणना 2027 स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल दृष्टिकोनाचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे 82 लाख कुटुंबांनी SE.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे या सुविधेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. दरम्यान स्वगणना मोहिमेत महाराष्ट्रातही काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री, पालिका आयुक्त आदींनी सहभागी होत नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्याचा काल 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होता. यावेळी राज्यात मुख्य सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करतानाच केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा राज्यात खोलवर रुजल्याचं मोदींनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. देशभरात काल बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लेहमधील जीवत्सल इथं तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि केंद्रीय गृहसचिव उपस्थित होते. हे प्रदर्शन या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला कालच्या दिवसात 20,000 लोकांनी उपस्थिती लावल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लडाखच्या भूमीमधून मिळणारा संदेश जगभरातील साधकांना जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचं शहा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या हस्ते कारगिलमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या आणि 10 टन प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली. तसंच एक मोबाईल लॅब, बल्क मिल्क कूलर आणि अॅप आधारित दूध संकलन प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे वाटाघाटीतून तोडगा निघण्याच्या शक्यतांवर शंका निर्माण झाली आहे आणि संघर्ष आणखी वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणनं आपला सुधारित प्रस्ताव मध्यस्थांमार्फत सादर केला असून सरकारी माध्यमांनी या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी मान्य केलं की तेहरान वाटाघाटींमध्ये प्रगती करत आहे, परंतु सध्याच्या अटींवर ते असमाधानी आहेत. इराण अशा सवलती मागत आहेत ज्या त्यांना मान्य नाहीत असं सांगून इराणचं नेतृत्व अत्यंत विस्कळीत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. दुसरीकडे लेबनानमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात एकाच दिवसात 2 मुलांसह 30 अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. लेबनानमध्ये या व्यापक संघर्षात आतापर्यंत 2000 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियानं लावलेले निर्बंध आणि तेल क्षेत्रावरील लक्षित हल्ल्यांमुळे 2026 आतापर्यंत सुमारे 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. एप्रिलमध्ये युक्रेनचे दीर्घकालीन निर्बंध अधिक तीव्र झाले असून रशियाचा तेल महसूल कमी करणं आणि त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील निर्बंधांचा प्रभाव वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत मुंबईत 1700 कोटी रुपयांहून थोडे अधिक किमतीचं 349 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या एका संदेशात गृहमंत्री अमित शाह यांनी ही कारवाई तळापासून वरच्या स्तरापर्यंत केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. यामध्ये अंमली पदार्थांच्या कमी प्रमाणातील खेपेचा मागोवा घेत प्रचंड मोठं जाळं उघडकीस आणलं आहे. या यशाबद्दल त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुरू केलेल्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल असिस्टिव्ह प्रॉडक्ट या उपक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी काही मानकं निश्चित केली आहेत. यामध्ये कुबड्या, चालण्याच्या काठ्या आणि 3 किंवा अधिक पाय असलेल्या चालण्याच्या काठ्यांसाठी काही मानकं ठरवली आहेत. त्याचबरोबर ऍक्सेसिबल डिझाईन माहिती सामग्री, स्पर्शात्मक मार्गदर्शक नकाशांची आकृती आणि प्रदर्शन पद्धती, ऍक्सेसिबल डिझाईन चिन्ह, उपकरणं आणि साधनांवर ब्रेलचा वापर आणि पोर्टेबल रॅम्प यांसाठीचीही मानकं निश्चित केली आहेत. पंचायत राज मंत्रालयानं आज हैदराबाद इथं आत्मनिर्भर पंचायत उपक्रमावर आधारित एका संपर्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रमाचा दृष्टिकोन, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज बीजभाषण करतील. त्यानंतर आत्मनिर्भर पंचायत पोर्टलचं प्रत्यक्ष आणि संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून सहभागींना या एप्लिकेशनची कार्यप्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्ड माहिती करून देण्यात येईल. आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. देशात आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ईशान्येकडील राज्य तसंच तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळम, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील काही भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. श्रोताओं, ये है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. प्रस्तुत है कार्यक्रम भारत की गूंज.

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: था वो बूढ़े किसान का गीत मेरे दिल में घर करता गया.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

अधिकार आयोगाचाच असल्याचं न्यायालयानं यावेळी म्हटलं. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक टेबलवर एजंट्स आणि निरीक्षकांची उपस्थिती असते असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसांपर्यंत जतन करून ठेवलं जाईल अशी माहिती निवडणूक आयोगानं न्यायालयात दिली. आयोगाच्या या परिपत्रकाची अंमलबजावणी त्याच्या मूळ उद्देशासह केली जाणं अनिवार्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या अंतिम आदेश अधोरेखित केलं आहे. तृणमूल काँग्रेसनं आयोगाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या डिजिटल व्यवहार प्रणालीनं एप्रिल महिन्यात नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय व्यवहारांमध्ये वार्षिक आधारावर 25% वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात 22.35 अब्ज व्यवहार झाले असून 29,00,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचं भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ एनपीसीआयनं म्हटलं आहे. आयएमपीएस व्यवहारांमध्ये 13% वाढ झाली आहे. यूपीआय आता भारतापुरतंच मर्यादित न राहता यूएई, सिंगापूर, फ्रान्स, श्रीलंका आणि मॉरिशससह अनेक देशांमध्ये पोहोचलं आहे. जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात भारतानं आपली ऊर्जा सुरक्षा भक्कम करण्यासाठी कच्च्या तेलाची आयात आता 27 ऐवजी 41 देशांकडून करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दक्षिण गुजरातमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. देशातील तेल शुद्धीकरण केंद्रात एलपीजी उत्पादनात 60% वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे उत्पादन प्रतिदिवस 36,000 मेट्रिक टनांवरून 54,000 मेट्रिक टनावर पोहोचल्याचं पुरी यांनी स्पष्ट केलं. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलं आहे. कालपासून स्वयंनोंदणी सुरू झाली असून नागरिक SESENSUS.GOV.IN या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक आयडी मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल. परभणीत चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महिला आणि बालविकास विभागानं तातडीनं कारवाई करत शहरात होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह परभणीत होणार होता. माहितीची शहानिशा करण्यासाठी संबंधित बालिकेच्या गावातील ग्रामपंचायतीकडून जन्मनोंद मागवण्यात आली. त्यानुसार बालिकेचं वय 17 वर्ष 6 महिने असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर परभणी पोलिसांच्या पथकानं कुटुंबियांचं समुपदेशन करून हा विवाह थांबवला. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते काल 18व्या न्यूज मेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, राही भिडे, गायक हरिहरन, अभिनेत्री सुषमा देशपांडे, समाजसेवक दत्ता बारगजे आणि अभिनेत्री झीनत अमान यांना गौरवण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

पर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशारा विषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी म्हटलंय. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातल्या 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं. मगराहाट पश्चिम इथल्या 11 आणि डायमंड हार्बर इथल्या 4 मतदान केंद्रांवर मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं दिसून आल्यावर या ठिकाणी फेरमतदान घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या होत्या. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. सकाळी 11 वाजेपर्यंत मगराहाट पश्चिम इथं 38% पेक्षा जास्त तर डायमंड हार्बर इथं 36% मतदानाची नोंद झाली असून सरासरी 37% मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले. कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हा सर्वथा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची यावेळी म्हणाले. मतमोजणीच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. यावर हे फुटेज 45 दिवसांसाठी जतन केलं जाईल असं आयोगानं न्यायालयात सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान झालं. येत्या सोमवारी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. टपाली मतांच्या पाकिटांची अवैधरित्या छाननी सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं कोलकाता इथल्या खुदिराम अनुशीलन केंद्रासमोर आज निदर्शनं केली. आज पहाटे 4 वाजता टपाली मतदानाच्या 8 मतपेट्या सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत आणल्या आणि त्याची अवैधरित्या छाननी केली जात असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. उत्तर आणि पूर्व कोलकाता इथल्या अनेक मतदारसंघातल्या मतपेट्या खुदिराम अनुशीलन केंद्रात ठेवले आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू असतानाच इथं भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या 91 विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वाधिक 94.14% आहे. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय. मुंबईतल्या MDSL अर्थात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 अ अंतर्गत बनवलेली निलगिरी या श्रेणीतली महेंद्रगिरी ही 6वी युद्धनौका गेल्या 30 एप्रिल रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या नौका बहुउद्देशीय आणि अष्टपैलू युद्धनौकांचा समूह असून सागरी क्षेत्रातली सध्याची स्थिती आणि नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या
यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. या अत्याधुनिक नौका स्वदेशी रचना, गुप्तता, लढाऊ क्षमता आणि टिकाव

करण्याची क्षमता या क्षेत्रातली मोठी झेप असल्याचं यात म्हटलंय. अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 25% नेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार कराराचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून युरोपियन वाहन उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. मात्र युरोपियन युनियननं नेमकं कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. युरोपियन युनियन आणि अमेरिकेदरम्यानच्या करारानंतर एका वर्षाच्या आतच अमेरिकेनं ही भूमिका घेतली असून यामुळे दोन्ही बाजूंमध्ये व्यापार तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ओमानच्या आखातात आणि सागरी मार्गांवर अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचा जवळजवळ 4.80 अब्ज डॉलर्सचा तेल महसूल बुडालाय. अमेरिकेतल्या एका वृत्तसंस्थेनं पेंटागॉनचा हवाला देत हा दावा केलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेल्या इराणी जहाजांविरोधातल्या अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या ऊर्जा निर्यातीत घट झाल्याचं यात म्हटलंय. दरम्यान इराणवरचा आर्थिक दबाव कायम राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलंय. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 30 एप्रिल रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचं उद्घाटन केलं होतं. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा संपर्क मजबूत होईल अशी आशा आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं चिनी तैपेबरोबरचे आपापले सामने जिंकल्यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झालाय. महिलांच्या संघाला मात्र चीनकडून उबर चषक स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषकात भाग घेता आला नाही. यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्रतेची लाट उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाच्या मे महिन्यात देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी मध्य भारताचा काही भाग आणि लगतचा प्रदेश आणि ईशान्य भारताच्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असं हवामान विभागानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्स बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण। महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं। महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं। ग्रामविकास विभागानं महालक्ष्मी सरस उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप मिळवून दिल्यानं या प्रदर्शनाची तुलना आता जागतिक स्तरावरील प्रदर्शनांशी होऊ शकते असं ते म्हणाले। महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले। प्रधानमंत्री मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देशाच्या विकासाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग वाढवण्याचा संदेश दिला, त्यालाच अनुसरून गेल्या 10 वर्षात राज्यात महिला बचत गटांची एक मोठी चळवळ उभी राहिली। अनेक महिलांनी स्वबळावर आणि बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनं तयार करून स्वतःची ओळख निर्माण केली, आपल्या कुटुंबाचं सक्षमीकरण केलं असं ते म्हणाले। राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटीची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला। या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून राज्यासह देशाच्या विविध भागातली महिला उद्योजकांची उत्पादनं, खाद्यपदार्थ

या प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर 17 लाख कोटी रुपयांचे करार केल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी नियोजन, महाराजस्व अभियान शिबिरं इत्यादी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेत नोंदणी केल्यानंतर या मोहिमेला राज्यात प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. या मोहिमेत नागरिक SE.census.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक ID मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 17 मेपर्यंत अर्ज करता येतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भोर घाटात मिसिंग लिंकचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर उद्घाटन समारंभासाठी उभारलेल्या सुविधा हटवल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या बँकिंग समूहाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्यात CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोला यश आलं आहे. CBI पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर CBI त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पारेख यानं काही संचालकांच्या मदतीनं बँकाचा निधी परदेशातल्या कंपन्यांमध्ये वळवून 100 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. CBI आता या संपूर्ण प्रकरणातल्या इतर आरोपींची भूमिका समजून घेण्यासाठी पारेखची चौकशी करेल. परराष्ट्र आणि गृहमंत्रालयाच्या समन्वयानं तसंच इंटरपोलनं जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई केली गेली. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात काल प्राणीगणना करण्यात आली. राज्यातलं पहिलं रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचं नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेमध्ये सोनेरी कोल्हा

लहान मांजर, तरस, मुंगूस, रान ससे यासारख्या विविध वन्यजीवांचं दर्शन झाल्यामुळे विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बुद्ध पौर्णिमेला आकाश स्वच्छ, चंद्र पृथ्वीपासून अधिक जवळ, अधिक प्रकाशमान असल्यानं वन्यजीव गणना सुलभ होते. तसंच उन्हाळ्यामुळे वन्यप्राणी पाणवठ्यावर येण्याची शक्यता वाढते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं. या कारणानं वैशाख पौर्णिमेला दरवर्षी प्राणी गणनेचा उपक्रम राबवला जातो. पालघर जिल्ह्यात चिंचपाडा परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या परिसरातून जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी मागून भरधाव वेगानं येणाऱ्या एका अन्य वाहनानं ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात याला हजर करण्याकरता वॉरंट बजावण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं PMLA न्यायालयात धाव घेतली आहे. खंडणीखोरी, महिलांचं लैंगिक शोषण आदी आरोपांखाली खरात विरोधात दाखल झालेल्या FIR दखल घेत ईडीनं खरातवर PMLA अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यात 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीविरोधात 15 दिवसात आरोपपत्र दाखल करून याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवली जाईल असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE प्रत्यार्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये विविध भारती का मुंबई केंद्र है 102.8 FM और न्यूज ऑन AIR ऐप पर। कुछ ही पलों में आप मुंबई से मराठी में समाचार सुनेंगे।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन उपक्रमाचं आज मुंबईत उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील। ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे। दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं देशातली पहिली पोर्टेबल MIR प्रणाली तयार केली असून यामुळे गंभीर आजारी असलेल्या तसंच अतिदक्षता विभागातल्या रुग्णांच्या मेंदूचं जलद इमेजिंग शक्य होणार आहे। भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार आरोपी कमलेश पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यर्पण झालं। पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर CBI ने त्याला आपल्या ताब्यात घेतलं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात।
0: ये विविध भारती का मुंबई केंद्र है 102.8 FM और न्यूज ऑन AIR ऐप पर। अब आप सुनेंगे कार्यक्रम छाया गीत।

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण। तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी। आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी। राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे। विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली आहे, तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे। उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे, मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%। निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे। गुण पडताळणीसाठी उद्या 3 मेपासून येत्या 17 मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील। पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय।
0: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते।
2: पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तालुक्यापर्यंत आपल्याला उमेद मॉल कसा नेता येईल की जेणेकरून एक मोठं नेटवर्क, जसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या चेन असतात तशी उमेदची चेन, कोणालाही काही घ्यायचं असेल तर तालुक्यात तो उमेदच्या दुकानातच गेला पाहिजे, अशा पद्धतीची मार्केट प्लेस ही तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे।
0: महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं। महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले। राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटींची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे। या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे। याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत। विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना हाऊसिंग स्टॉकमधली घरं उपलब्ध करून देण्यासंबंधी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे देखील या बैठकीला उपस्थित होते। सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांशी संबंधित जागांचं केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून सर्वेक्षण करावं आणि विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबतच्या केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरता एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा अशी सूचनाही त्यांनी केली। मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या जागांबाबतची न्यायप्रविष्ट प्रकरणं तातडीनं निकाली निघावीत यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला। याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाचवेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले। केंद्रीय दूरसंवाद

ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणातल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण काल उघडकीस आलं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान आरोपीला न्यायालयातून बाहेर नेताना काही नागरिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. आरोपीनं यापूर्वीही काही गुन्हे केले होते अशी माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकामादरम्यान आज एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजूर मृत्यूमुखी पडले. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून चौकशी सुरू आहे. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेफ्ड्रीन याचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या पीडित महिलेचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेली कंपनीतली माजी कर्मचारी निदा खानचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड न्यायालयानं अखेर फेटाळून लावला. निदा ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातली 39 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळापूर्व कामं योग्य प्रकारे पूर्ण होईपर्यंत आपण स्वतः रस्ते काँक्रिटीकरण आणि नालेसफाईच्या कामांची सातत्यानं पाहणी करणार असल्याचं मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी म्हटलं आहे. त्या आज चेंबूर इथं रस्ते आणि विविध नाल्यांच्या गाळ उपसा कामांची पाहणी केल्यावर बोलत होत्या. नालेसफाईच्या कामात हयगय केल्यास तसंच कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी तडजोड केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही असं त्या म्हणाल्या. पुणे हौशी अॅथलेटिक्स संघटनेनं यंदापासून सुरेश कलमाणी क्रीडारत्न पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आता थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्याला सुरुवात होईल. चेन्नईतल्या MA चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 2 विजय मिळवले आहेत तर चेन्नईनं केवळ 3 विजय मिळवले असल्यानं दोन्ही संघांसाठी या सामन्यातला विजय महत्वाचा ठरणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यावेळी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: मध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू, 1 जण जखमी आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली. तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे. मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय.
0: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलंय. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची ओळखपत्र ईसीआय नेट या ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे 4 जवान ठार तर 1 जवान जखमी झाला. जिल्हा राखीव दलाचे जवान आयईडी निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना ही घटना घडली. भूसुरुंग शोध, परिसर तपास आणि शोध मोहिमा राबवण्यासाठी हे पथक तैनात केलं होतं. शरण आलेल्या माओवादी आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बस्तर क्षेत्रातून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर आयईडी शोधून काढून निकामी केल्याची माहिती बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदर राज पी यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी जहाज कंपन्यांनी इराणला शुल्क दिलं तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील असा इशारा अमेरिकेनं दिलाय. त्यामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची

0: शक्यता निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. 17 एप्रिलला शस्त्रसंधीची घोषणा होऊनही इस्रायल आणि हिजबुल्लाचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. गेल्या 24 तासात इस्रायलनं लेबननवर 50 हवाई हल्ले केल्याचं इस्रायलचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एला वावेया यांनी सांगितलं. तर लेबननमधल्या एका गावातल्या घरात दबा भरून बसलेल्या इस्रायली सैनिकांवर ड्रोननं हल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. केनियामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलन झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. एल्गेयो माराक्वेट काउंटीच्या काही भागांना भूस्खलनाचा फटका बसला तर क्वाले काउंटी आणि किटुई काउंटीमधल्या 2 पुलाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिनं पुनरागमन केलंय. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा या नव्या खेळाडूलाही संधी दिली गेली आहे. हरमनप्रीत कौर हिच्याकडे या संघाचं नेतृत्व असेल तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असेल. 15 सदस्यांच्या या संघात या तिघींशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांचा समावेश आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू अमनज्योत कौर दुखापतग्रस्त असल्यानं तिची निवड होऊ शकली नाही. येत्या 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्स इथं यंदाची विश्वचषक स्पर्धा होईल. विश्वचषक स्पर्धेआधी भारत 28 मेपासून इंग्लंडविरोधात 3 सामन्यांची T20 क्रिकेट मालिका खेळणार आहे. डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीत काल चिनी तैपेईवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. मात्र भारताच्या लक्ष्य सेनला कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याचे उर्वरित सामने किदंबी श्रीकांत खेळेल. उपांत्य फेरीतल्या प्रवेशामुळे भारताचं एक पदक निश्चित झालंय. याआधी भारतानं 2022 थॉमस चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. भारताला 2026 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवायचं असेल तर त्यासाठी व्यापक प्रशासकीय आणि संरचनात्मक सुधारणा करणं गरजेचं असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारताला दिला असल्याचं आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक बेंजामिन कोहेन यांनी म्हटलंय. भारतात जेव्हा उत्तेजक द्रव्य चाचणी पथकं पोहोचतात तेव्हा खेळाडूंना अशा चाचणी होणार असल्याची आगाऊ सूचना मिळते आणि खेळाडू तिथून पळ काढत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतातल्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक यंत्रणा अपयशी ठरल्याचा संदेश जाऊ शकतो. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेसारख्या स्वायत्त संस्थेसोबत काम करण्याबद्दल भारतातून काही प्रमाणात विरोध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयपीएल चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना चेन्नईत सुरू आहे. या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 8 षटकात 2 बाद 70 धावा झाल्या होत्या. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये 2 तर चेन्नईनं 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. यंदाच्या मे महिन्यात देशात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. मे महिन्यात देशाच्या काही भागातलं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तर काही भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज त्यांनी सांगितला. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्याबाबत सीबीआयला यश मिळालं. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वी प्रत्यर्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू तर 1 जण जखमी. आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है 102.8 FM और न्यूज़ ऑन AIR ऐप पर. अब आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

श्रोते हो FM 102.8 हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर विविध भारतीचे कार्यक्रम जगभरातले श्रोते ऐकू शकतात. आता रात्रीचे 11:19 होत आहेत. आमची आजची सभा इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे याच मीटर्सवर. शुभरात्री. जय हिंद.